सुन हो संत हो, साचा नाम मेरा वाजे पंच शब्द, कार सपागे शब्द बाजे, पंच दूत तुद वस कीते, तुर कर्म पाया तुद जिन का।